0: ഓ കേട്ടോ, പത്ത് സർജറി കഴിഞ്ഞ കത്തി തിരിലാക്കുന്നത്
1: आज गएर देउराली बस्ने हो। अन्नपूर्ण बेस क्याम्प पुग्न त आज दुई दिन लाग्छ साथी।
0: हो र
1: यसको हिँडाइले त चार दिन पनि पुग्दैन। जामिना